देख ऐसा नाम निरंजन होए, जे को मन जाने मन कोए। पंच परवान पंच प्रधान, पंचे पावे दरगे मान, पंचे सोहे दर...